0: life, a faded lesser copy.
1: Popcorn theater in Mekamuda film toge khasa manzarta. Oy Steven handa nattanu leve lavata ka tibefulunge magbu tariya kaiku nuwadi hasikun.
2: Pa kadi sa phone ko bala. Ah, mihir phone.
3: Ni kam bisnal bala. Waafir vejer ti kam huttala. Ahare miuna ni ichike nubuna.
1: Emme fas komme haftaiku hukuru de hoge mendur fo de chahair.
4: Hama ekani nuwadi he ekem megahertz dive he fm.
5: चंदाई देखा अखा बाजू माँ हमरे रखा ई देख करे मनवा तैया धक्का
4: एम फस
6: दुहा को सितंगर आता लवया म्यूजिक अति उन्न लोबी हाजिया का बदल को लेविदाणे बिफोर म्योति ए फुरस तिबे फुलुंग एम लोबीवा एम गया वागडी ahar take vanden loi baayeku aduhi tea time request mi fahar kuda badala kaayeku
7: tu hi tu har su tu hi tu tu hi khab hai
6: emme kamuda lavatan aduwa hamun komme 30 minatakun algun men kuras waataka jawab funuwa komme swalaki emahaka kandala ha sahadiyaa gaayekud de faalame tibaage ilma tiba emme gayaawa lavatan mi fahar mi hadiyaa hamaya tiba gengus de faalaman hadama
8: Tea time request.
9: Have you ever sagged a Bavaria?
4: Anika is mulling our game show.
10: Love a Fita. Love a Fita.
4: Me, Love a Fita.
11: Heda, heda.
4: Maja maholega, kuttu meneti, foriga da lavata kaiko.
12: Music change, music change.
10: Hama ekani nuo dihe ke megahertz. Dive hi FM.
4: अंगर धोगे रेगंडो अग्गड़ फन रहेगा स्टूडियोइंग वागुतों
13: हिमा भी जहिफा वामी है कु कैसा किं भी हेलमों वैगे तेरे वायरस फेतुरे गेंदियों मों हिमा भी फेतुरे बंदो तने गानम देगा डेरिंग हायरु वंदें वैगे तेरे का वायरस होरे
14: ವೈರಸ್ ಗೆ ಅಸರ್ ಹುರಿತನೆಗ ಅಲ್ಲುಮಫಹು ಲೋಲಾ ನೇಫತಾ ಅಂಗಾಗ ಅಲ್ಲುಮುಂ ಹಿಮ ಬಿಹಿಫೆತುರೆ
15: ಬಯ್ಯಾ ದೆಕೊಳ ದಿಫಾ ಇಬಾರು ನಿಮ್ಮೀಹುಂ ಅದಿ ಮೀಸಲ್ಸ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಗೆ ದೆ ಡೋಸ್ ಫುರಿಹಮು ಕೊಫಾ ಅನ್ನುವ ಫರಾತಕ ಬಲಿ ಜಹಮುಗೆ ಫುರುಸತ್ ಬಡು ಹಿಮ ಬಿಹಿಗೆ ಅಲಾಮತೆ ಫೆಣಿಜನಮ ಲಸ್ನು ಕುರವ ಸಿಹಿ ಫರುವ ಹೋದವ
9: ನೋದಿ ಏಕೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆ ಎಫ್ ಎಂ ಅಬದುವಸ್ ಎಮ್ಮೆಗಾತು

0: ಮಿಫಾರು ತಿಕಂಕುರಂ ವಾಣೆ ಎಮ್ಮೆ ಕಮದಾಫಿ ಮೆಂಗೆನಿ ಕಿಹಾವರ್ಕತ್ತು ಅಹ್ಯಾಫಿ ನಮ ಜವಾಬಕಿ
1: ವರ ರಂಗಳ ಮೆಂಡೆಯ
2: ಈ ನಕುಂದಿರಿ ಉಳೇನಿ ಖಲಾಯ ಅನುಲ ಮಿಹಿತುಗಾವಿಂದು ಫೆದೆ ನಿಶಾನ ಅನುಲ
0: ಎಮ್ಮೆ ಕಮದಾಫಿಯುಮುಗೆ ಎಮ್ಮೆ ಖಾಸಕಮ ಕಿ ಕೊಬೈತು ಅಹ್ಯಾಫಿ ನಮ ಜವಾಬಕಿ
1: ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಹೂರಿ ಹಾ ಕಮವೆಸ್
3: एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू
0: एम ए खमदा फिल्म के मेंबर बनाला टेस्ट का तैयार तो है फिनम को ब जवाब की
1: हे वल्ला तैयार
4: देहा सर्विस वना हर दिवे ही फिल्म के रास्ते में मूवी मूड
0: एम ए खमदा फिल्म के मेंबर बनाला दिवे ही एफएम के टीम मेजू हो रही तैयार थे बे फ्रंट तैयार तो
4: मूवी मूड

0: alternativet i FM, 91 MHz.
1: ਕੋਮੇ ਹਫ਼ਤਾਗੇ ਸ਼ੋਗੇ ਬਗੇਨਸਤੇ ਬਲਾਲਾਂ ਕਮਦਾਨ ਫਿਲਮੇਗੇ ਮੌਦੂਮਾਤ ਮੀ ਹਫ਼ਤਾਗੇ ਮੀ ਬਲਾਲਨੀ ਇੰਡੀਆ ਕੇ ਸਿਨੇਮਾਗੇ ਵਰ ਗਿਨਬੇਗੇ ਲੋਬੀ ਹੋਦੀ ਫਿਲਮੇ ਵਰ ਮਕਬੂਲ ਵੇ ਫਿਲਮੇ ਦੇਹਾਸ ਅਸ਼ਾਰਵਨਾਹਰ ਨਿਰਨੁ ਹਿੰਦੀ ਫਿਲਮ ਰੇਡ ਕੇ ਵਾਹਕ ਮੀ ਦੱਕਾਲਨੀ ਫਾੜੂ ਕਿਉਂ ਤੇਰੀ ਮੀ ਫਿਲਮ ਸਿਫਕੁਰਨੀ ਹਗੀਗੀ ਹਾਦਿਸਾਤੋਗੇ ਮੱਚ ਬਿਨਾ ਕੋ ਕੰਕੰ ਹਾਮਕੋ ਦੀਫਵਾ ਫੁਰੀਹਮ ਉਫੇਦੁਮੇਗੇ ਕੋਤੁਗਾ ਫਿਲਮ ਫੇਸ਼ਿਗੇਂ ਅਣਨੇਰੁਸ ਮੀ ਹਮੇਕਨਿ ਆਦਾਗੇ ਐਕਸ਼ਨ ਡਰਾਮਾ ਨੂੰਕੰਗੇਂਗੇ ਮੀ ਫਿਲਮਕੀ ਇਨਸਾਫਾ ਤੇਦੁਵੇਰਕਮਗੇ ਅਗੁ ਵਜ਼ਨ ਕੋਦੇ ਫਿਲਮੇਕੰ ਬੇਲੁਂਤੇਰੀਨਾਂ ਇਹੁਸਾਸ ਕੁਰੇਵੇਨੇ ਕੰਯਗਿੰ ਫਿਲਮਗੇ ਫੀਲਲਾ ਫਿਲਮਗੇ ਹਿਮਿਨੇ ਨੂਤਨਵਸਕਮਾ ਕੁਦਿਕੁਦਿ ਕੰਕਮ ਦੀਫਹੁਰਿ ਸਮਾਲਕਮਾ ਤਫਸੀਲੇ ਗੋਤੇਗ ਮੰਜ਼ਰੁ ਤਗਿਨਿਸ ਦੀਫਵਾਲੇ ਫੁਰੀਹਮਕਮੀ ਮੀਅਦਸ ਮੀ ਫਿਲਮਾ ਬੇਹੇਗੋਤੁ ਮੀਹੁਂ ਵਾਹਕ ਦੱਕਾ ਮੈਗਣੁ ਸਬਬੇ
2: रामेश्वर सिंह के नाम पे वारंट है।
3: गेट खोलो।
4: अंदर देख रहे हो?
3: बाहर देख रहे हो?
2: इस देश की गरीबी का कारण गरीब नहीं, उनसे लूटने वाले तुम जैसे बेईमान अमीर हैं। थरस अवेयर इन्वेस्टिगेशन के बाद रेड्स डालनी होगी। डिपार्टमेंट ऑफ टैक्स की चोरी बर्दाश्त नहीं करेगा।
5: सोडिंग बोतल है, ताजा ताजा खुला है, थोड़ा कसूर रहेगा।
2: 7 साल में 49 बार ट्रांसफर हुआ है, जब तक मेरा 50वीं बार ट्रांसफर नहीं हो जाता, किशोर की आदत डाल लीजिए।
6: हर वक्त हंसी मजाक करती है, उसका ये मतलब नहीं कि मुझे तुम्हारी ईमानदारी से डरने लगता है।
7: हमें तुम जानते हो ना किसके ऊपर हाथ डालने जा रहे हो। अगर कुछ नहीं मिला तो सबसे पहले जो वो चीज तोड़ेगा वो होगा कानून।
2: मैं किससे नहीं डरता, किसी का भी दरवाजा खटखटाने की हिम्मत रखता हूँ।
8: इस घर में कोई सरकारी अफसर मच्छर मारने नहीं आ सकता, तुम रेड मारने आए। खाली हाथ जाओगे।
2: मैं सिर्फ ससुराल से ही शादी वाले दिन खाली हाथ लौटा था, वरना जिसके घर सुबह सुबह पहुंचा हूं कुछ ना कुछ निकाल कर ही लाया। आप सबको रूल समझा देता हूँ, आप किसी से फोन पे बात नहीं कर सकते। रेड के दौरान आप घर से बाहर नहीं जा सकते, ना ही कोई बाहर से अंदर आ सकता है।
1: रेड के वाहक बिनाय फवनी इंडियन रेवेन्यू सर्विस ऑफिसर कमवा पटनेक के मच्चा लखनऊ के इनकम टैक्स डेप्यूटी कमिश्नर के मगामा एना हवालुवे अंबिमीहा मालिनीया को आदा के दिरुल मेंगुल मुंदने को सिरु फरात को लिबे मौलूमा तकाय को एना के मुली दिरुलुं बदल वेकेंदे ಈ ಗಿನ ದೋಸ್ತಕ್ಕೆ ವಂದೇ ಟೆಕ್ಸ್ ನುದಕ್ಕಾವುಳೆ ನುಫೂಸ್ಗದ ಪಾರ್ಲಮೆಂಟ್ ಮೆಂಬರ್ ಕಮವ್ವ ರಮೇಶ್ವರ್ ಸಿಂಗ್ ಫುರ್ವಾಫವ ಬೊಡು ಕಳು ಫ್ಯಾಸಾಗೆ ವಾಹಕ ಪಟ್ನೆಕ ಐನಾಗೆ ಟೀಮು ಹಿಂಗ ಮೀ ಆಪರೇಷನ್ ಕುರಿಯದ್ದಾವರಕ ನುಫೂಸ್ಗದ ಆಯ್ಲಾತಕುಂ ಕುರಿಮತಿವ ಹುರಸ್ತಕ ಹಗೀಗತ ಹಮಿಯ ವಾಸಿಲ್ವುಮ ಉಫುಲಂಜೆಹೆ ತಕುಲೀಫ್ತ ವರ ಫುರಿಹಮಿಯ ಮಿ ಫಿಲ್ಮು ಫೆಣಿಗೆಂದೆ ಫಾಡು ಕಿಯುಂತರಿ ಫಾಹಕುರಾ ಗೊತುಕ ಲೀಡ್ ಕೆರೆಕ್ಟರ್ಗೆ ಉಸೂಲ್ ತಂಗ್ ಇಮ್ತಿಹಾನ್ ಕುರೆವೆ ದಂಡಿವಳತವುಗ ಮಾಹೋಲ ವೆರಿವ ನುತನವಸ್ಕಂ ವರ ನೇಚುರಲ್ ಗೊತೆಗ ಗಿನಿಸ್ತೀಫವುಮಕಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಎಮ್ಮೆ ವರುಗದೆ ಕಂತ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಫಣ್ಣಾನುಗೆ ಫರಾತು ಫಿಣಿಗೆಂದಿಯೇ ಸೀರಿಯಸ್ ಅದಿ ಹಗೀಗತ ಎಗ್ಗೊಯ್ ಕುಳದಾನೆಟ್ಟಿನೆ ಮ್ಯಾಗಣು ಕೆರೆಕ್ಟರಕಿ ವರುಗದ ಉಸೂಲ್ತಕೆ ಹಿಫಾಟ ನಂವೆಸ್ ಇನ್ಸಾನಿಯತುಕಂ ಇಸ್ಕುರಾ ಮೀಹೆಗೆ ಗೊತುಗ ದಕ್ಕುವಾದೀಫವುಮುಂ ಎ ಹಂಗುರಾಮೇಕಿ ಬೆಲುಂತೆರಿನ್ನಂ ಹಗೀಗಿ ಇಹುಸಾಸೆ ಕುರೆವೆ ಕಮಕವ್ವೆಗೆಂದೆ ಸಪೋರ್ಟಿಂಗ್ ಕೆರೆಕ್ಟರುಂಗೆ ಫರಾತುಂವೆಸ್ ಮಿವಾಹಕಿಯಂ ಇತುರು ಫುರಿಹಮಕಮೆ ಗಿನಿಸ್ತೀಫವೆ ಅಜಯ್ ದೇವ್ಗನ್ ಇಲಿಯಾನಾ ಡಿಕ್ರೂಸ್ ಅದಿ ಸೌರಭ್ ಶುಕ್ಲಾ ಮ್ಯಾಗನ್ ರೋಲ್ ತಕುಂ ಫೆಣಿಗೆಂದ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಸಪೋರ್ಟಿಂಗ್ ರೋಲ್ ತಕುಂ ಫೆಣಿಗೆಂದನಿ ಅಮಿತ್ ಸಿಯಲ್ ಗಾಯತ್ರಿ ಅಯ್ಯ ಶೀಬಾ ಚಡ್ಡಾ ಫದ ಬಾಲಿವುಡ್ ಗ ಫಾಹಕೊಲ್ಲುವೆ ಫಣ್ಣಾನು
9: भाभी जी हम अपनी मर्जी से थोड़ी ना आए, अब नौकरी बताइए क्या करें।
1: रेटा बेगो तो वाहक दक्कायरु अदिवस वाहक कोलेवे मुहिमु इतके कमेंगे बुहुरी एगे तिरेंगे कमकी मे फिल्म ग करप्शन गे वाहक गिनिस्तीफा वागोई ಕೊರಪ್ಷನ್ನ ದೆಕುಳಕ್ಕುರ ಹಂಗುರಾಮೇಕಿ ಹಮೇಖಣಿ ಜಿಸ್ಮಾನಿ ಕುರಿಮತ್ಲುಮೆಗೆ ಬದಲುಗ ನಫ್ಸಾನಿ ಗೊತ್ತು ಕುರುವೆ ವರುಗದ ಹಂಗುರಾಮೆಗೆ ಗೊತ್ತುಗ ದಕ್ಕಾ ದೀಫವಾಕಮಿ ಫಿಲ್ಮ್ ದೇಮ್ ಬೇನುಂ ವಿ ಮೆಸೇಜ್ ಬೆಲುನ್ ತೆರಿನ ಲಿಬಿಗೆಂದಿಯ ಇಸ್ ಸಬಬು
2: आप सबको रूल समझा देता हूँ आप किसी से फोन पे बात नहीं कर सकते रेड के दौरान आप घर से बाहर नहीं जा सकते ना ही कोई बाहर से अंदर आ सकता है
6: क्योंकि छोटी मोटी रेड में तो मेरे साथ कमरने लगते हैं खतरा उठाओगे और ऐसे ही हमेशा बीबी की जान निकालते रहोगे
2: इंडिया के ऑफिसर्स का नहीं उनकी बीवियों का बहादुर होना जरूरी है
3: सब चेक किए सर कुछ नहीं मिला
10: कुछ नहीं सर
11: सर आपको शायद किसी ने गलत टिप दी है
12: अंदर तो आ गए बाहर कैसे जाओगे
2: कौन रोकेगा मुझे
12: राजा जी की भाऊ

0: ರೇಟ್ ಕೆ ವಾಹಕಣಿಮಿ ದೆಂಗ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ದೆವಣ ಬ್ಯಾ ರೇಟ್ ಟೂ ಅಕೀವಿಸ್ ಬೆಲುನ್ ತೆರಿಂಗೆ ಮೆದುಗ ಬೋಡು ತರುಹಿ ಬೆಲ್ಲಿಫವ ಫಿಲ್ಮೆ
1: ದರ್ವಾಜಾ ಖೋಲೋ ದಾದಾ ಮನೋಹರ್ ಭಾಯಿ ಕೆ ನಾಮ್ ಪರ್ ವಾರಂಟ್ ಹೈ
2: ಅಂದರ್ ಯೇ ಶಸ್ತ್ರಧಾರಿ ದೇಖ್ ರಹೆ ಹೋ
1: ಬಾಹರ್ ಸರ್ಕಾರಿ ಕರ್ಮಚಾರಿ ದೇಖ್ ರಹೆ ಹೋ
3: लखनऊ वाले ताऊजी याद है जिनके घर छापा पड़ा था 7 साल पहले
4: वही ईमानदार अफसर है आज हमारे घर पधारे छापा मारने
3: कुछ भी नहीं है सर
5: कुछ नहीं मिला
6: घर कहीं पे भी कुछ नहीं मिला
4: चार चीजें आपकी नजर में आई पांचवी है और सबसे बड़ी चीज आपकी आंख के सामने है पर आप उसे ढूंढ नहीं पाएंगे
0: लिहाज फांसे इस वना रिलीज कुरी में सीक्वल लूं हाम को देनी करप्शन आदे कुला कुरा हंगुरामे की एमए ऑपरेशन को निम्माले वेने कमें नूंकं रेड टू बिनाय फवनी फुरतम फिल्म गे वारुग द उसूल थोगे मच्चा ಅಮೆ ಪಟ್ನೇಕ ರೇಡ್ ಫಿಲ್ಮ್ ಗೈನಾಗೆ ಟೀಮ್ ಅಲ್ಲಿಬುನು ಕಾಮಿಯಾಬಿಯಕಿ ಹಮೇಕಣಿ ವಗುತಿ ಎಚ್ಚೆ ನೂಂಕಂ ಮಿ ಸೀಕ್ವಲ್ ದಕ್ಕದೆ ಅದಿ ಮಿ ಮೆದು ನುಕೆಂಡಿ ಕುರಂಜೆ ಬುರ ಮಸೆಕ್ಕತೆಕ್ಕಂ ಮಿ ಫಿಲ್ಮು ಹಂದಾಂಕೊದ್ದೆ
7: ಈ ಛೋಟಿ ಜೀಜಿ ಈ ಬಡೆ ವಾಲಿ ಈ ಬಡೆ ಜೀಜಾಜಿ ಛೋಟೆ ಜೀಜಾಜಿ ಈ ಬಚ್ಚಾ ಪಾರ್ಟಿ ಅಮ್ಮ ಅವ್ರ ಛೋಟೆ ಸದಾ ಮಿಲ್ ಚುಕೆ ಯಹಿ ಹಮಾರ ಪೂರ ಪರಿವಾರ ಹೈ
8: ಯೇ ಲೀಜಿಯೆ ಚಾಯ್
7: चाय तो अलाउड है अरे लीजिए आपके गवाह भी आ गए जस्टिस मिश्रा जी
9: हेलो
7: जस्टिस स्टालिन जी
0: अमे पत्ने के रोलों हम अजय देवगन फिनिगेन दार मिफार के फिल्म का एना गे अंबि मेहा मालिनी के रोल कुले फन्नान वने बदल वेफा इलियाना डिक्रूज के बदल ग रे 2 ग ए रोलों फिनिगेन दनी वाणी कपूर अजय आदि वाणी के तुरुं रितेश देशमुख ರಜತ್ ಕಪೂರ್ ಸೌರಭ್ ಶುಕ್ಲಾ ಆದಿ ಅಮಿತ್ ಸಿಯಲ್ಫದ ಫಣ್ಣಾನು ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಫೆನಿಗೆಂದೆ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ಗ ಅಜಯ್ ದೇವ್ಗನ್ ಆದಿ ರಿತೇಶ್ ದೇಶ್ಮುಖ್ ಎಕ್ಟಿನ ವರ ಗಿನಪೇಗೆ ತೌರಿ ಫಣಿಲಿ ಬಿಗೆಂಗು ಸರ್
10: ಸಬ್ ಗೆಸ್ಟ್ ಕೋ ಬೋಲ್ ದಿಯಾ
11: ಜಿ ಬೋಲ್ ದಿಯಾ
12: ಸರ್ ಕುಚ್ ಗೆಸ್ಟ್ ಬಾಹರ್ ನೀ ಆ ರಹೇ
11: ಠೀಕ್ ಸೇ ಟ್ರೈ ಕಿಯಾ ಹೈ
12: ಜಿ
13: ಫೈರ್ ಅಲಾರ್ಮ್